0: परे धरे
1: हरे हरे
0: तू काहे डरे डरे
1: हरे हरे
0: आज उठा ले तुझा
2: राधे श्याम।